0: गावे को गुणवडिया याचार, गावे को विद्या विखम विचार,
1: गावे को साज करे तन खेह, गावे को जीले फिर देह,
0: गावे को जापे दिसे दूर, गावे को वेखे हादरह दूर,
1: कथना कथी न आवे तूट, कथ कथ कथी कोटि कोट कोट,
0: दीदा देले दे थक पाहे, जुगा जुगंतर खाही खाही,
1: हुकुम चलाए राहु।